संगीत प्रेमी श्रोत्यानो नमस्कार सुस्वागतम तुम्हा सगळ्यांचे स्वागत असो आपल्या दैनिक कार्यक्रमात सरतरंग सारे बारा ते एक वाजतो दोन वाजतापर्यंत रसिको सुरुवात करूया आजचा आपला सरतरंग कार्यक्रम एका अप्रतिम भक्ती गाण्याने रसिको विठ्ठलाच्या नावाचा ऐकूया आदर शिंदे यांच्या सुमधुर आवाजात

रस्सी खोआ प्रतिम सुरुवात झालं आज आपला सरतरंग कार्यक्रमाचा. रस्सी खो चालूच ठेवूया या अर्ध्या तासाचा कार्यक्रम एका अप्रतिम गाण्याने. तर ऐकूया गुलाबी सपान इन द व्हॉइसेस ऑफ विजय भाटी अँड प्रीती जोशी.

त्रसिको कई शंका नहीं कपन्या अर्ध्याता सासा कार्यक्रम पूरे पूर आनंद घेता हात त्रसिको दोन वाजता पर्यंत कार्यक्रम आहे तुम्हा सगळ्यांच्या मनोरंजनासाठी त्रसिको साध्या कार्यक्रमाचा शेवट पर्यंत आणि यक्षण तुम्हा सगळ्यांसाठी या पुढील गीतास निवड आपण केलेली आहे लागेर इन द वॉइस ऑफ विकी वाघ यांनी.

0: रसिको या गाने नंतर शेवटचा गाणे असणार आजचा आपला सरतरंग कार्यक्रमाचा स्टेशनशी कनेक्टेड 2 वाजतापर्यंत
1: प्रेम कसा झाला वाटे मला सजसा जीव माझा गेला नेला नेला चैन माझा नेला दिला मला सकस

श्रोतनो शिरीसोबत आपण आहात त्या वेदमोक्षेश्वर आणि रजनीगंधा कार्यक्रमात मी तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो. श्रोतनो फक्त 20 मिनिटांचं कार्यक्रम आहे, वेळ कमी आहे, तेव्हा पटकन कार्यक्रमाची सुरुवात करूया एका भक्तिगीताने.

श्रोत्यांनो, पुढचं गाणं ऐकण्याआधी सुविचाराच्या दोन ओळ्या फक्त तुमच्यासाठी. यश मिळवण्यासाठी परिस्थिती बदलण्याची गरज नसते, स्वतःला बदलण्याची तयारी असावी लागते. तेव्हा श्रोत्यांनो, या सुविचारानंतर ऐकूया पुढचं गाणं, याचा आस्वाद घ्या.

0: रजनीगंधा द रोज रात्रि रेडियो मॉरिशस वर रजनीगंधा
1: श्रोतनो वेळ निसटून जात आहे. काही क्षणात कार्यक्रम संपणार आहे तेव्हा आमची साथ देत राहा शेवटपर्यंत. व या क्षणी ऐकूया पुढचं गाणं, याचा आस्वाद घ्या.

याक्षणी तुमच्यासाठी वाजत आहोत ते शेवटचे गाणं पुढच्या गाण्याने कार्यक्रमाची सांगत आहोत आहे. आशा करतो की तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतलात. काळजी घ्या आपली, पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद व नमस्कार.